नमस्ते नृसिंहरूपणग्रेण हन्तुदैत्यानिकृतोद्यमे त्रैलक्ष्य प्राणसहिते नारायणी नमस्ते कीरीटिनि महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राणहरे चैन्द्री नारायणी नमस्ते शिवदूती स्वरूपेण हतदैत्यमहाबले घोररूपे महारावे नारायणी नमस्तुते दंशाकरालवदने शिव

महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमस्तुते मिधे सरस्वती वरे भूतिवद्भ्रवितामसि नियते त्वन्वसि देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यो